0: ಸ್ನಾನ ಕೋಲಿಲೈ ನಾನಿರೆ ಆತ್ಮ ಹೆಣ್ಣ ಮುಳ್ಳತ ಆಮಿರೆ ಮ್ಯಾವ್ ಬೀರಲು ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಬೀರಲು ಥೋಡೆ ಬೀರಲು
1: नमस्कार हम चौधरी काली तभी सुनने
2: रेडियो सफलता
1: सुनने मन लायो
3: रेडियो सफलता 103.4 मेगाहर्ट्ज
4: सुनने मन लायो